आफै सँग भागी साथी आफै सँग भागी खबरे समझिंदगी बादल हो दुख मन भरे समझते सच मन तो सुख मन भरे समझ